नमस्तंग अथापे नमस्तंग त्रिमाने नमस्तंग निदाहने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंग त्रिवर्गे नमस्तंग असर्गे